हाँ बिलो अतिशया जा मी डाम प्यारी ते किके जिया दीगवा माचे चे दीपनी अच्छा उसे तो अपने नारबिया अमिशा प्यामी अच्छे से दिया दीमावा मिस मिस विस्की विस्की चे सितारुए हिगासो मी सुराने ये गे मुझे वाले मु तभी โยบิเลมูดิโยบิเลมูดิดาดาติสาชินปีบิอะฉิเซมีมะชอรุอะฉิตอตูโยมะผิดติปัญญาเนงวยโยนายเยฉิติฉิติมะโยนายเยมะฉิปีมะฉิปีดาลากวยมิตาชินถุย